0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: जाते तो बात है.
3: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: वेळ झालेली आहे 7:27 आरजे अदनान तुमच्या सोबत आहे. गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगर. इन द शो
1: ऑल इज वेल आरजे अदनान मॉर्निंग शो फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ का फ्लो
0: ऑन एमजीएम 90.8 एफएम. तर आज आहे 19 जून. तर चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिनविशेष. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं आणि यासोबतच आज कोणाचा जन्मदिवस आहे. तर 1862 आजच्या दिवशी अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली होती. आणि 1912 आजच्या दिवशी अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस निश्चित करण्यात आला. आणि 1981 आजच्या दिवशी भारताच्या ऍपल उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. तर आपण मागील आठवड्यात रविवारी सेलिब्रेट केला होता वर्ल्ड फादर्स डे, जागतिक वडील दिवस. तर याची सुरुवात झाली होती 1910 आजच्या दिवसापासून, पण सेलिब्रेट केला जातो जून महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. पण त्याची सुरुवात 1910 झाली होती, 19 जून पासून. तेव्हा संडे होता, तर तेव्हापासून हा दिवस सेलिब्रेट केला जातो. तर यासोबतच आज जन्मदिवस आहे पॉलिटिशियन राहुल गांधी यांचा आणि बॉलिवूडचे अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा. तर आज पुण्यतिथी आहे माणिक कदम या मराठी हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री यांची. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 19 जूनचं दिनविशेष. छोटं होतं पण महत्वाचं होतं. नेहमी सगळ्याच गोष्टी खूप मोठ्या मोठ्या सांगाव्यात असंही गरजेचं नाहीये. छोटं सांगा पण महत्वाचं सांगा. आणि ऐकत रहा एमजीएम 90.8 FM.
1: Show freshness light radio ka flow
0: on MGM 90.8 FM.

आरोग्य चाहता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक आरोग्य तपासणी उपचार शस्त्रक्रिया लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6 कॉन्टॅक्ट नंबर 9860679130 MGM पेट केअर।

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप,
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक

0: लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान। समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या।
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सुल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट 8889 2688।
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा। बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल। शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा।
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको। व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913।
5: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: master tomorrow's tank today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड़ आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: TM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877-84.
3: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 48.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503 08 2913.
7: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आज आहे 19 जून म्हणजे राष्ट्रीय वाचन दिन. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM आणि आज वाचन दिन आहे. तर तुम्ही वाचताय ना पुस्तक, वाचायलाच पाहिजे. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की आप लोगों ने कौन सी रिसेंटली बुक रीड की है और वो कैसी लगी आपको एंड उसका क्या अनुभव था, जरा हमारे साथ शेअर कीजिए. तर आता आपल्यासोबत आहे ऋषिकेश.
1: आधी म्हणजे मला आठवत होतं तसं मी श्यामजी आई हे पुस्तक वाचलं होतं ठाणे गुरुजींचं, आणि त्या पुस्तकामधून मला खूप काही भावनिक गोष्टी शिकायला भेटल्या. त्यासोबत जीवन हे कशा पद्धतीने चालतं, कुठल्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, आणि त्या जीवनामध्ये नाते ही किती महत्वाचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला त्यातून शिकायला भेटल्या होत्या.
0: आणि अजून कोणतं वाचलंय रिसेंटली?
1: तर दुसरं एक आवडणारं पुस्तक म्हणजे वि स खांडेकरांची जी यायती नावाची कादंबरी ती, म्हणजे ती आयुष्यामध्ये इथे स्टँड करते की माणसाची वासना कशा शकते, माणसाला किती ऐश्वर्य भेटलं, पैसा भेटला, तरीही तो दुखावू शकतो आणि तो कशा पद्धतीने जाऊ शकतो, कुठल्या गोष्टी आपल्याला सांभाळायला पाहिजे, आपण कुठल्या मर्यादा पाळल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी जिथून कळतात तेव्हा अनेक नवनवीन विचार आपण स्वतःला शिकवायला लागतो. ते यायतीमुळे झालं आणि ती यायती माणसाला समृद्ध करते आणि आपण कशा काय गोष्टी करायला नको हे देखील शिकवण्याचं काम यायती करते. त्यामुळे यायती ही शब्द साठेही वाटवते आणि त्यासोबत आपल्याला जगायलाही शिकवते.
0: क्या बात ऋषिकेश, थँक्यू सो मच, थँक्यू लॉर्ड. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोणती पुस्तक वाचली असेल तर त्याचा अनुभव रिव्ह्यू कॉल करा 9359320080.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजारला पोहोचू नयेत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे, मग MGM University आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट MGMU.ac.in.

0: लेट्स टॉक अबाउट रीडिंग, कारण की वाचाल तर वाचाल. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM RJ अज्ञान तुमच्या सोबत आहे आणि आज राष्ट्रीय वाचन दिन आहे आणि याबद्दलच बोलत आहोत. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की रिसेंटली तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं आहे का आणि ते तुम्हाला कसं वाटलं जरा शेअर करा माझ्यासोबत. तर आता आपल्यासोबत आहे कार्तिकी.
1: फेब्रुवारी मध्ये वाचला बनारस टॉकीज, ते मला माझ्या एका खूप क्लोज माणसाने दिलं होतं. तर एकदा सुरू केलं ते वाचायला, मग त्याच्यातली एक एक एक एक एक एक एक एक स्टोरी मी वाचली आणि मग नंतर मला कळालं की यार पुस्तकांचं असंच असतं वाटतं, एकदा सुरू केलं की ते एंड केल्याशिवाय चैन नाही पडत. आणि ते पुस्तक मी तब्बल एक दोन दिवसात पूर्ण केलं असेल काहीतरी. तर मग त्याच्यामध्ये काही नाही, ते तीन चार फ्रेंड्स असतात लॉ स्टुडंट आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला ते शिकत असतात. तर त्यांचे सगळे म्हणजे त्यांचे काय काय टॅन्ट्रम्स त्यांना हे फेस करावं लागतात, मग त्यांचं ऍडमिशन पासून तर त्यांचं कॉलेज लाईफ म्हणजे अबाउट टू एंड होईपर्यंत त्यांनी त्याच्या स्टोरीज सांगितलेल्या आहे. मग त्याच्यामध्ये ते बनारसी जी भाषा आहे जसं की रगड म्हणजे रॅगिंग, बनारसी भाषेचं पण त्यांनी खूप छान यूज करून रंगवलेल्या आहेत गोष्टी. आणि त्या बुक मधून फक्त एकच म्हणजे एक नाही भरपूर गोष्टी शिकायसारखे, पण एक त्यातली महत्वाची गोष्ट ही होती की कॉलेजच्या नंतर जे आपल्याला खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाल आयुष्य जगावं लागतं, तर कॉलेजच्या म्हणजे जे कॉलेजचं लाईफ असतं एक दोन तीन वर्ष म्हण किंवा तो जो एक प्राईम इरा असतो त्याच्यातच तुम्ही खूप गोल्डन डेज जगून घेतात. मग त्याच्यानंतर त्या गोष्टी परत नाही येत आयुष्यात, मग आपण कितीतरी अपेक्षा केली तरी. मग त्या बुकमध्ये पण त्यांनी चुका पण केल्या, त्यांनी खूप म्हणजे गर्ल्स हॉस्टेलमध्ये जाणं असं सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी त्याच्यामध्ये, असं म्हणजे काही लिमिट्स नाही ठेवले त्या याला. ते जगले तर ते पूर्णच जगले त्या बुक मधून ना. छिछोरे आणि 3 इडियट्स पिक्चर सारखं वाईब्स येतात. नॉस्टेलजिक आहे ते बुक खूप, त्यात काही वादच नाही, पण छान एकदा सुरू केलं की बंद नाही होत. आणि त्यातल्या त्यात एखादा डार्क ह्युमर न करता त्या बुकमध्ये सगळ्या स्टोरीज रंगवलेल्या आहे. खूप सुंदर पुस्तक आहे ते, मला खूप आवडलं ते पुस्तक. मी खूप म्हणजे एकदा सोडून दोनदा वाचले मी ते, का माहित नाही पण आवडलं मला ते.
0: क्या बात आहे कार्तिकी, बनारस टॉकीज बहुत ही बढिया बुक है एंड रिसेंटली मी सुद्धा ही खरीदी केली, पण अजून ती रीड करायची बाकी आहे. मी नक्कीच ती रीड करेल. पण थँक्यू सो मच, थँक्स लॉट, खूप छान तो अनुभव सांगितलाय पुस्तकाचा. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोणतं बुक वाचलं असेल तर कॉल करून कळवा त्याचा अनुभव, रिव्ह्यू कसं वाटलं ते पुस्तक तुम्हाला. 9359322 0080 या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा आणि ऐकत राहा.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
3: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: वेलकम बॅक. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज वाचन दिन आहे. या निमित्ताने आज आपण बोलत आहोत आणि मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही रिसेंटली कोणतं पुस्तक वाचलंय आणि ते कसं वाटलं तुम्हाला, काय होती त्याची कथा, गोष्टी काय शिकायला मिळाल्या जरा शेअर करा. तर सलमान आता आपल्यासोबत आहे, ऐकूया तो काय सांगतोय.
1: मी रिसेंटली सूर्याची सावली नावाचं एक पुस्तक वाचलं, त्याचे लेखक नितीन थोरात आहेत आणि खूप सुंदर आणि अप्रतिम असं पुस्तक आहे. कारण सूर्याची सावली, सूर्य म्हणजे काय तर बाप आणि सावली म्हणजे काय तर छाया. तर एक मूल, एक बाप आणि एक मुलगा म्हणजे त्यांच्यातला संबंध कसा असतो याच्यावरती सूर्याची सावली हा पुस्तक अवलंबून आहे आणि खूप छान पुस्तक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक काली जादू टोना वगैरे भानगडी या प्रकारे म्हणजे त्या याच्यावरती अवलंबून तो पुस्तक असून शेवटी त्याचा म्हणजे तो मुलगा डॉक्टर होतो आणि तो डॉक्टर कशा प्रकारे होतो, अंधश्रद्धेच्या द्वारे तो डॉक्टर कशा प्रकारे होतो त्याच्यावर तो पुस्तक अवलंबून आहे. खूप छान पुस्तक आहे म्हणजे प्रत्येकाने वाचावा असा हा पुस्तक आहे. आणि मी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे रिसेंटली, मागच्या वर्षी मी त्याला पब्लिश केलं होतं. म्हणजे तो माझा पहिलं पुस्तक होतं, नाव होतं खोटं प्रॉमिस म्हणजे फेक प्रॉमिस.
0: सो खोटं प्रॉमिस सध्या कुठे आम्हाला वाचायला मिळेल?
1: खोटं प्रॉमिस बेसिकली सगळ्यात टॉप वरती आहे आणि अमेझॉन फ्लिपकार्ट वरती किंवा गुगल वरती तुम्ही बेसिकली खोटं प्रॉमिस असं जरी लिहिलं तरी खाली तुम्हाला अमेझॉनची फ्लिपकार्टची लिंक भेटेल, त्याद्वारे तुम्ही तो परचेस करू शकता.
0: वा क्या बात यार. सो तुम्ही सुद्धा सलमानचे पुस्तक खरेदी करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोणतं पुस्तक वाचलं असेल तर जरा कॉल करून कळवा त्याची माहिती, की ते पुस्तक तुम्हाला कसं वाटलं, काय शिकायला मिळालं. कॉल करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. अँड स्टे ट्यून.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259. पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: राष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM आणि आम्ही तुम्हाला विचारलं होतं की रिसेंटली कोणतं पुस्तक वाचलं, ते तुम्हाला का आवडते, त्याच्यातून काय शिकायला मिळालं ते सांगा. तर आता आपल्यासोबत आहे आसावरी कुलकर्णी.
1: डॉक्टर माधुरी कुलकर्णी व अच्युत गोडबोले लिखित विद्रोही लेखी यांनी क्रांती केला. या पुस्तकामध्ये खरं तर स्त्रीवादी विचारांची सुरुवात कशी झाली, कुठे झाली व तिला पुढे कसे वळण मिळाले, तर ती आज कुठपर्यंत येऊन थांबलेली आहे याचा आढावा दिलेला आहे. अगदीच मेसोपोटामियामधील एन्वुद्वाना जी पहिली ज्ञात महिला कवयित्री होती, तर प्राचीन भारतातील गार्गी जी एक महान तत्वज्ञानी होती, अशा देखील महिलांचा उल्लेख करत त्यांचे मोलाचे योगदान सांगितलेले आहेत. मधल्या काळातील सावित्रीबाई फुले व ज्योतिबाराव फुले यांनी कशा प्रकारे महिला शिक्षणासाठी सगळ्यांना प्रोत्साहन केले, तर अगदीच आधुनिक काळातील नॅशनल असोसिएशन फॉर वुमेन ची संस्थापक असलेली बेट्टी फ्रीडन याचा देखील उल्लेख केलेला आहे. आधुनिक भारतातील डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कशा प्रकारे स्त्री पुरुष समानतेसाठी अनेक कायदे आणले याची देखील चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आजकालचे जे अधिकार आपल्याला साहजिक वाटतात त्यामागे किती थोर लोकांचे मोठे योगदान आहे व त्यांचे संघर्ष देखील आहे हे आपल्याला हे पुस्तक सांगते. शेवटी निष्कर्षामध्ये लेखक व लेखिका सांगतात, या पुस्तकाचे त्याचबरोबर स्त्रीवादी विचारांचे ध्येय एवढेच आहे की महिलांनी स्वतः ती एक मनुष्य आहे असं जाणवणे, समाजाने देखील तिला तशा प्रकारेच वागवणे एवढेच ध्येय आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
0: धन्यवाद आसावरी, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोणतं पुस्तक वाचलं असेल तर ते पुस्तक तुम्हाला कसं वाटलं ते नक्की आम्हाला कळवा. व्हॉट्सअप रेकॉर्डिंग पाठवा 9359320080 या व्हॉट्सअपवर. अँड स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

0: का इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी अँड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
7: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available, and the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: राष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत की आपल्या लिस्नर्सने कोणकोणते पुस्तकं वाचले होते आणि ते त्यांना कसे वाटले, त्या पुस्तकासंदर्भातील अनुभव सांगताय, त्यातून त्यांना काय माहिती मिळाली.
1: सर्वांना नमस्कार. माझं नाव डॉक्टर शहनाज बासमे आहे आणि मी MGM विश्वविद्यालयमध्ये भारतीय एवं विदेशी भाषा संस्थान येथे हिंदी विभागात कार्यरत आहे व तसेच MGM संस्कार विद्यालय इथे सुद्धा अध्यापिका म्हणून मी कार्यरत आहे. वाचन दिन आहे द डायरी ऑफ अ यंग गर्ल, द डायरी ऑफ एनी फ्रँक. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जेव्हा आपल्याला माहिती आहे की पहिले महायुद्ध खूप विध्वंसक झाले, पण त्याच्याही पेक्षा दुसरे महायुद्ध हे खूपच विध्वंसक होते. म्हणजे वित्तहानी आणि मानवहानी ही खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये झाली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान नाझी अत्याचार, नाझी लोक हे खूप अत्याचार करायचे यहुदी लोकांवर, आणि त्या यहुदी मधून एक मुलगी होती एनी फ्रँक नावाची छोटीशी मुलगी, तिने त्या डायरीमध्ये काय काय अत्याचार आपल्यावर झालेले आहेत, काय काय अत्याचार इथं चालू आहेत, ते सर्व काही तिने त्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली होती. आणि त्या लहान मुलीची ती डायरी नंतर जेव्हा हे विश्वयुद्ध संपलं तेव्हा तिच्या वडिलांनी, त्या विश्वयुद्धामध्येच तिचं मृत्यू झाला होता, तिचे वडील वाचले होते आणि त्या वडिलांनी तिचं ते पुस्तक, तिची ती डायरी आपल्या एका मित्राला सुपूर्त केली होती. आणि त्या मित्रांनी ती डायरी वाचल्यानंतर असं अंगावर शहारे येतील अशा प्रकारचं अत्याचार, अमानुष अत्याचार बारकाईने त्या छोट्याशा बाल मनाने त्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. आणि ते पुस्तका रूपामध्ये त्यांच्या मित्रांनी प्रकाशित केल्यानंतर ते आपल्याला 60 भाषेमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर झालेलं आहे. आणि मला हिंदी भाषा चांगल्या प्रकारे येते म्हणून मी हिंदी भाषेमध्ये त्या पुस्तकाचं वाचन केलं. त्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर मला हे कळलं की दुसरं महायुद्ध कधी झालं, ते महायुद्ध कशामुळे झालं, त्यामध्ये अमेरिकेने जपानवर कशा प्रकारे मिसाईल्स टाकले, आणि ते सर्व चालू असताना, हे सगळं मोठा कारभार चालू असताना सर्वसामान्य जे होते यहुदी लोक त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय अत्याचार करत होते, त्या सर्वांचं बारकाईने मार्मिक वर्णन आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिसून येतं. आणि ते पुस्तक वाचताना माझ्या अंगावर असे शहारे आले की एवढ्या छोट्या मुलींनी एवढं सगळं काही त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पुस्तकाचं वाचन करणे हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला पुस्तक वाचन करताना आपण त्या काळात जातो, त्या काळातील घडलेल्या घडामोडींची माहिती आपल्याला मिळते. आणि जर असं माहितीचं संकलन आपल्याकडे राहिलं तर आपण येणाऱ्या पिढीला, आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ती माहिती देऊ शकतो की अशा प्रकारे मागच्या काळामध्ये झालं होतं. त्याचा काही ना काही फायदा नक्कीच कुठं ना कुठं होतो. म्हणजे नॉलेज हा कधीच वेस्ट जात नाही, ज्ञान हे कधीच वेस्ट जात नाही. आणि त्या पुस्तकाचं रेफरन्स मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी देत राहते. आणि डायरी लिहिण्याची सवय, डायरी केव्हा आपण लिहिणार, वाचन करणार, वाचन केल्याने शब्दसंपदा वाढणार, है ना. आणि खास करून आजच्या नव तरुणांना माझा हा संदेश आहे, मोबाईलमध्ये तर तुम्ही ई कंटेंट वाचत असाल, पण जे हार्ड बुक आहे, पुस्तक आहे, ते पुस्तकाचं वाचन केल्याने जे समाधान आपल्याला मिळते, पुस्तकापेक्षा दुसरा कोणताही मित्र नाही असं पण सुद्धा म्हटलं जातं. तर पुस्तकाचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला खूप नॉलेज, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळतं. पुस्तकात लिहिलेले शब्द, कॉमा, मात्रा, विलांटी किंवा इंग्रजीमध्ये लिहिलेलं असेल तर स्पेलिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो आणि वाचतो आणि ते पेज जेव्हा आपण टर्न करतो, ते जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे, ते जे समाधान आहे, ते कुठंच मिळत नाही. आणि मला तर असं वाटतं की सर्वांनी आपल्या वाढदिवसाला केक कट करण्यापेक्षा एक पुस्तक खरेदी करावं, स्वतः पण वाचावं, आणि कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल, आपल्याला काही आपण उपहार रूपात देण्याची इच्छा असेल तर पुस्तक जर उपहार रूपात दिलं तर ज्ञान ही संपदा आहे, ही आपली संपत्ती आहे. पैसा हा कधी पण संपतो मुलांनो किंवा मित्रांनो, पण ज्ञान हे कधीच संपत नाही, ते अथांग आहे. आणि त्याला प्राप्त करण्याचं एकच संसाधन आहे, पुस्तक. आणि ते कधी मिळेल, आपण जेव्हा आपल्यामध्ये वाचन करण्याची वृत्ती आपण लावू स्वतःला, सेल्फ डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण, स्वयं अनुशासन की नाही मी आज एक पेज वाचूनच झोपणार आहे, तर मला तरी नक्कीच वाटेल की तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच राहणार नाही.
0: तर आज राष्ट्रीय वाचन दिन आपण साजरा करत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही अशीच पुस्तकं वाचत राहा, कारण की वाचाल तर वाचाल. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

0: master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G. Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G. Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजारला पोहोचू नयेत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
3: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे मग MGM University आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM University. You can visit mgmu.ac.in.

0: राष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत की आपल्या लिस्नर्सने कोणकोणते पुस्तकं वाचले होते आणि ते त्यांना कसे वाटले, त्या पुस्तकासंदर्भातील अनुभव सांगतायत, त्यातून त्यांना काय माहिती मिळाली.
1: हॅलो, नमस्कार. माझं नाव हरी सोनुने. मी गांधीयन स्टडीज या डिपार्टमेंटमध्ये रिसर्च स्कॉलर आहे. तर मी मागच्या महिन्यामध्ये गांधी वर्ल्ड सिटीजन हे एका ब्रिटिश लेखिकेने लिहिलेलं पुस्तक जिचं नाव म्युरियल लेस्टर आहे, या पुस्तकाची पार्श्वभूमी, हे पुस्तक 1945 साली म्हणजे गांधींच्या हत्येच्या 3 वर्ष आधी प्रकाशित झाले होते. तेव्हा दुसरे महायुद्ध नुकतेच संपत होते आणि जगभरात हिंसा, विनाश आणि वसाहतवाद यांचे वर्चस्व होते. अशा परिस्थितीत म्युरियल लेस्टर यांनी एका माणसाची कहाणी जगासमोर मांडली ज्याने हिंसेशिवाय साम्राज्याला आव्हान दिले होते. पुस्तकाचे शीर्षकच सर्व काही सांगते, गांधी वर्ल्ड सिटीजन. गांधीजी हे कुठल्या एका राष्ट्राचे नाही तर या पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचे होते. पुस्तक काय सांगते तर पहिली भेट आणि आश्रम जीवन म्युरियल लेस्टर 1926 साली भारतात आल्या होत्या आणि गांधीजींच्या साबरमती आश्रमात राहिल्या. त्यांनी जे पाहिले ते अद्भुत होते. एक माणूस जो खादी विणतो, स्वतः शौचालय साफ करतो, रोज अनवाणी चालतो आणि तरीही जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी तो एक आहे. लेस्टर यांनी आश्रम जीवन त्यांना खूप भावलं. त्यानंतर 1931 साली गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जेव्हा लंडनला गेले होते तर ब्रिटिश सरकारनं त्यांच्यासाठी हिल्टन हॉटेलमध्ये ऐश्व आरामी खोल्या आणि मोटारींचा ताफा तयार ठेवला होता. पण गांधीजींनी ते कसं नाकारलं आणि म्युरियल लेस्टर यांनी किंग्स हॉलमध्ये ईस्ट इंडियाच्या गरीब कामगार वस्तीत ते कसे राहिले, ते तिथं राहत असताना एका साध्याशा खोलीत त्यांचं वास्तव्य कसं होतं, ते सकाळी उठून फिरायला जायचे, कामगारांशी बोलायचे, मुलांशी बोलायचे, त्यांचे संवाद त्या पुस्तकामध्ये. त्यानंतर गांधीजींचं लंडनमधील कसं जीवन होतं तर ते आपल्याला या पुस्तकात बघायला भेट. किंग्स हॉलच्या मुलांनी त्यांना अंकल गांधी म्हणून त्यांचा कसा संवाद राहिला या पुस्तकाने ते सांगितलं.
0: तर आज राष्ट्रीय वाचन दिन आपण साजरा करत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच पुस्तकं वाचत राहा, कारण की वाचाल तर वाचाल. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

0: करियर साठी योग्य पर्याय शोधताय इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल.

0: राष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत की आपल्या लिस्नर्सने कोणकोणते पुस्तकं वाचले होते आणि ते त्यांना कसे वाटले, त्या पुस्तकासंदर्भातील अनुभव सांगताय, त्यातून त्यांना काय माहिती मिळाली.
1: मी डॉक्टर मंजुश्री लांडगे.

0: मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद या पुस्तकाची चर्चा इथे करणार आहे. मावळाई प्रकाशन शिरूर इथून हे प्रकाशित झालेलं आहे. मार्क्स फुले आंबेडकरवाद ज्याला माफुवा ही संकल्पना लेखकांनी वापरलेली आहे, शरद पाटील यांनी विकसित केली आहे. भारतीय समाजातील वर्ग शोषण, जातीय शोषण आणि सामाजिक सांस्कृतिक वर्चस्व यांचे एकत्रित विश्लेषण करण्यासाठी त्यांनी कार्ल मार्क्स, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय साधण्याचा या पुस्तकामध्ये यशस्वी असा प्रयत्न केला आहे. लेखक शरद पाटील यांच्या मते मार्क्सवाद फुले आंबेडकरवादाची गरज का आहे हे सांगताना ते मार्क्सबद्दल लिहिताना असे सांगतात की मार्क्सवाद हा आर्थिक शोषण आणि वर्ग संघर्ष समजावून सांगतो, परंतु ज्यावेळेस आपण भारतीय समाजव्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस मात्र हे विश्लेषण अपुरे असे राहते. महात्मा फुले यांच्याविषयी लिहिताना शरद पाटील असे सांगतात की फुलेवाद हा भारतीय समाजातील जो ब्राह्मण्यवाद आहे, जाती व्यवस्था आहे आणि सांस्कृतिक गुलामगिरीवरती प्रहार करतो. पुढे डॉ बी आर आंबेडकर यांच्याविषयी लिहिताना लेखक असे सांगतात की आंबेडकरवाद हा जाती निर्मूलन आणि सामाजिक लोकशाही क्रांती आणि मानवी समानतामूलक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतो. भारतीय समाजात केवळ वर्गाचा किंवा केवळ जातीचा विचार पुरेसा नाही. या तीनही विचारप्रवाहांचे योगदान कोणत्या अर्थाने महत्वाचे आहे याविषयी बोलताना लेखक पुस्तकामध्ये म्हणतात की मार्क्सकडून आपण समाजातील आर्थिक संसाधनावर नियंत्रण करणारा जो वर्ग आहे त्याचं शोषणाच्या पद्धती तो कसा विकसित करतो याचे विश्लेषण करतो. त्यामध्ये त्यांनी वर्ग संघर्ष, भांडवलशाही, श्रमिकांचे शोषण आणि उत्पादन संबंधामध्ये जातीचे आणि वर्गाचे हितसंबंध भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये कसे विकसित झालेले आहे यावरती लेखक विवेचन करतात. फुले यांच्या संदर्भामध्ये मांडणी करताना त्यांनी एकूणच भारतीय समाजाची जी काही भूमिका समजावून सांगताना भारतीय समाजातील विषमतेचा पाया हा जाती व्यवस्थेमध्ये कसा आहे या संदर्भामध्ये त्यांचं विश्लेषण राहिलेले आहे. या पुस्तकाच्या वाचनातून चिकित्सक वाचनाची आवड निर्माण होते. हे पुस्तक वाचताना त्यातील सर्व मांडणी अंतिम सत्य म्हणून स्वीकारण्याऐवजी चिकित्सक दृष्टीने वाचणे महत्वाचे आहे. शरद पाटील यांच्या अनेक ऐतिहासिक मांडण्या या वेगवेगळ्या कारणाने चर्चेचा विषय जरी ठरला असला तरी त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि भारतीय समाजाचे विश्लेषण करण्याची चौकट ही अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचणे हे गरजेचं आहे. भारतीय समाजातील एकूणच सत्ता संबंधांचे विश्लेषण करताना फुले आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारांमधील संवाद समजावून घेणं हे महत्वाचे ठरते आणि सामाजिक न्याय, स्त्रीमुक्ती व परिवर्तनवादी राजकारणासाठी एक प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण यशस्वी प्रयत्न या पुस्तकातून होताना दिसतो.
1: तर आज राष्ट्रीय वाचन दिन आपण साजरा करत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच पुस्तकं वाचत राहा, कारण की वाचाल तर वाचाल. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि

0: घाबर ने संशय करणे शंका येणे चिडचिड बना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रचाळेपणा व्यसनधीनता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सुल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन रॉ मटेरियल्स त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको व्हिजिट mgmu.ac.in कॉल 9503082913.
5: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो. आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही. भारत आता सहन करत नाही.
2: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. You want to visit mgmu.ac.in.

0: तुझ्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available, and the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
3: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877-84.
1: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स बीटेक 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Circle, Chhatrapati Sambhajinagar.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बी ए ऑनर्स इन इंग्लिश एम ए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जॅपनीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 or 9371714259

0: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट MGMU.ac.in. कॉल 9503 08 2913.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता झालीच आहे. त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
2: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे, मग MGM University आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च, MGM University. To visit mgmu.ac.in.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877-84.
4: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स बीटेक 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहत आहे की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बीए ऑनर्स इन इंग्लिश एमए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 or 9371714259

0: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
1: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

सो।

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
1: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशन चे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
3: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.
6: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. विजिट MGMU.AC.IN. कॉल 9503 08 2913.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patsikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patsikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य बेचैनी झोपेची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
2: डॉक्टर अमोल पाथ्रीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
1: सततची चिंता अतिविचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रचाळेपणा व्यसनधीनता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक हर्सल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8888992688
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचे मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी to visit mgmu.ac.in.

0: your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology, so MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्र पती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.

0: नोकरी आहे पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: एडमिशन ओपन MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Road, Chhatrapati, Sambhaji.

0: लेट्स टॉक अबाउट रीडिंग, कारण की वाचाल तर वाचाल. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM, RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज राष्ट्रीय वाचन दिन आहे आणि याबद्दलच बोलत आहोत. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की रिसेंटली तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं आहे का आणि ते तुम्हाला कसं वाटलं जरा शेअर करा माझ्यासोबत. तर आता आपल्यासोबत आहे कार्तिकी.
1: फेब्रुवारी मध्ये वाचला बनारस टॉकीज, ते मला माझ्या एका खूप क्लोज माणसाने दिलं होतं. तर एकदा सुरू केलं ते वाचायला, मग त्याच्यातली एक एक एक एक एक एक एक एक स्टोरी मी वाचली आणि मग नंतर मला कळालं की यार पुस्तकांचं असंच असतं वाटतं, एकदा सुरू केलं की ते एंड केल्याशिवाय चैन नाही पडत. आणि ते पुस्तक मी तब्बल एक दोन दिवसात पूर्ण केलं असेल काहीतरी. तर मग त्याच्यामध्ये काही नाही, ते तीन चार फ्रेंड्स असतात लॉ स्टुडंट्स आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला ते शिकत असतात. तर त्यांचे सगळे म्हणजे त्यांचे काय काय टँट्रम्स त्यांना हे फेस करावं लागतात, मग त्यांच्या ऍडमिशन पासून तर त्यांचं कॉलेज लाईफ म्हणजे अबाउट टू एंड होईपर्यंत त्यांनी त्याच्या स्टोरीज सांगितलेल्या आहे. मग त्याच्यामध्ये ते बनारसी जी भाषा आहे जसं की रगड म्हणजे रॅगिंग, बनारसी भाषेचं पण त्यांनी खूप छान म्हणजे यूज करून रंगवलेल्या आहेत गोष्टी. आणि त्या बुक मधून फक्त एकच म्हणजे एक नाही भरपूर गोष्टी शिकायसारख्या, पण एक त्यातली महत्वाची गोष्ट ही होती की कॉलेजच्या नंतर जे आपल्याला खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाले आयुष्य जगावं लागतं. तर कॉलेजच्या म्हणजे जे कॉलेजचं लाईफ असतं एक दोन तीन वर्ष म्हण किंवा तो जो एक प्राईम इरा असतो त्याच्यातच तुम्ही खूप गोल्डन डेज जगून घेतात, मग त्याच्यानंतर त्या गोष्टी परत नाही येत आयुष्यात, मग आपण कितीतरी अपेक्षा केली तरी. मग त्या बुकमध्ये पण त्यांनी चुका पण केल्या, त्यांनी खूप म्हणजे गर्ल्स हॉस्टेलमध्ये जाणं असं सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी त्याच्यामध्ये, असं म्हणजे काही लिमिट्स नाही ठेवले त्या याला. ते जगले तर ते पूर्णच जगले त्या बुकमधून ना. छिछोरे आणि थ्री इडियट्स पिक्चर सारखं वाईट्स येतात. नॉस्टेल्जिक आहे ते बुक खूप, त्यात काही वादच नाही, पण छान एकदा सुरू केलं की बंद नाही होत. आणि त्यातल्या त्यात एखादा डार्क ह्युमर न करता त्या बुकमध्ये सगळ्या स्टोरीज रंगवलेल्या आहे. खूप सुंदर पुस्तक आहे ते, मला खूप आवडलं ते पुस्तक. मी खूप म्हणजे एकदा सोडून दोनदा वाचले मी ते, का माहित नाही पण आवडलं मला ते.
0: क्या बात है कार्तिकी, बनारस टॉकीज बहुत ही बढिया बुक है एंड रिसेंटली मी सुद्धा ही खरीदी केली, पण अजून ती रीड करायची बाकी आहे. मी नक्कीच ती रीड करेल. पण थँक्यू सो मच, थँक्स लॉट, खूप छान तू अनुभव सांगितलाय पुस्तकाचा. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोणतं बुक वाचलं असेल तर कॉल करून कळवा त्याचा अनुभव, रिव्ह्यू कसं वाटलं ते पुस्तक तुम्हाला. 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा आणि ऐकत राहा.

0: उद्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस, सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन ओपन फॉर 2025.

0: रिसेंटली कोणतं पुस्तक वाचलं ते तुम्हाला का आवडते, त्याच्यातून काय शिकायला मिळालं ते सांगा. तर आता आपल्यासोबत आहे आसावरी कुलकर्णी.
1: डॉक्टर माधुरी कुलकर्णी व अच्युत गोडबोले लिखित विद्रोही लेखी यांनी क्रांती केला या पुस्तकामध्ये खरं तर स्त्रीवादी विचारांची सुरुवात कशी झाली, कुठे झाली व तिला पुढे कसे वळण मिळाले, तर ती आज कुठपर्यंत येऊन थांबलेली आहे याचा आढावा दिलेला आहे. अगदीच मेसोपोटामियामधील एन्वुद्वाना जी पहिली ज्ञात महिला कवयित्री होती, तर प्राचीन भारतातील गार्गी जी एक महान तत्वज्ञानी होती, अशा देखील महिलांचा उल्लेख करत त्यांचे मोलाचे योगदान सांगितलेले आहेत. मधल्या काळातील सावित्रीबाई फुले व ज्योतिबाराव फुले यांनी कशा प्रकारे महिला शिक्षणासाठी सगळ्यांना प्रोत्साहन केले, तर अगदीच आधुनिक काळातील नॅशनल असोसिएशन फॉर वुमेन ची संस्थापक असलेली बेट्टी फ्रीडन याचा देखील उल्लेख केलेला आहे. आधुनिक भारतातील डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कशा प्रकारे स्त्री पुरुष समानतेसाठी अनेक कायदे आणले याची देखील चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आजकालचे जे अधिकार आपल्याला साहजिक वाटतात त्यामागे किती थोर लोकांचे मोठे योगदान आहे व त्यांचे संघर्ष देखील आहे हे आपल्याला हे पुस्तक सांगते. शेवटी निष्कर्षामध्ये लेखक व लेखिका सांगतात या पुस्तकाचे त्याचबरोबर स्त्रीवादी विचारांचे ध्येय एवढेच आहे की महिलांनी स्वतः ती एक मनुष्य आहे असं जाणवणे, समाजाने देखील तिला तशा प्रकारेच वागवणे एवढेच ध्येय आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
0: धन्यवाद आसावरी, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कोणतं पुस्तक वाचलं असेल तर ते पुस्तक तुम्हाला कसं वाटलं ते नक्की आम्हाला कळवा. व्हॉट्सअप रेकॉर्डिंग पाठवा 9359320080 या व्हॉट्सअपवर. अँड स्टे ट्यून ऑन एमजीएम 90.8 FM.

0: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G. Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G. Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
2: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
1: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
2: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8889 2688.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM University आहे तुमच्यासाठी सज्ज.
5: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 15 नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
4: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च, MGM University, किंवा व्हिजिट mgmu.ac.in.

0: राष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत की आपल्या लिस्नर्सने कोणकोणते पुस्तकं वाचले होते आणि ते त्यांना कसे वाटले, त्या पुस्तकासंदर्भातील अनुभव सांगताय, त्यातून त्यांना काय माहिती मिळाली.
1: सर्वांना नमस्कार. माझं नाव डॉक्टर शहनाज बासमे आहे आणि मी MGM विश्वविद्यालयमध्ये भारतीय एवं विदेशी भाषा संस्थान येथे हिंदी विभागात कार्यरत आहे व तसेच MGM संस्कार विद्यालय इथे सुद्धा अध्यापिका म्हणून मी कार्यरत आहे. वाचन दिन आहे द डायरी ऑफ अ यंग गर्ल, द डायरी ऑफ एनी फ्रँक. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जेव्हा आपण, आपल्याला माहिती आहे की पहिले महायुद्ध खूप विध्वंसक झाले पण त्याच्याही पेक्षा दुसरे महायुद्ध हे खूपच विध्वंसक होते, म्हणजे वित्तहानी आणि मानवहानी ही खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये झाली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान नाझी अत्याचार, नाझी लोक हे खूप अत्याचार करायचे यहुदी लोकांवर आणि त्या यहुदी मधून एक मुलगी होती एनी फ्रँक नावाची छोटीशी मुलगी, तिने त्या डायरीमध्ये काय काय अत्याचार आपल्यावर झालेले आहेत, काय काय अत्याचार इथं चालू आहेत, ते सर्व काही तिने त्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली होती आणि त्या लहान मुलीची ती डायरी नंतर जेव्हा हे विश्वयुद्ध संपलं तेव्हा तिच्या वडिलांनी, त्या विश्वयुद्धामध्येच तिचं मृत्यू झाला होता, तिचे वडील वाचले होते आणि त्या वडिलांनी तिचं ते पुस्तक, तिची ती डायरी आपल्या एका मित्राला सुपूर्त केली होती आणि त्या मित्रांनी ती डायरी वाचल्यानंतर असं अंगावर शहारे येतील अशा प्रकारचं अत्याचार, अमानुष अत्याचार बारकाईने त्या छोट्याशा बाल मनाने त्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं आणि ते पुस्तका रुपामध्ये त्यांच्या मित्रांनी प्रकाशित केल्यानंतर ते आपल्याला 60 भाषेमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर झालेलं आहे आणि मला हिंदी भाषा चांगल्या प्रकारे येते म्हणून मी हिंदी भाषेमध्ये त्या पुस्तकाचं वाचन केलं. त्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर मला हे कळलं की दुसरं महायुद्ध कधी झालं, ते महायुद्ध कशामुळे झालं, त्यामध्ये अमेरिकेने जपानवर कशा प्रकारे मिसाईल्स टाकले आणि ते सर्व चालू असताना, हे सगळं मोठा कारभार चालू असताना सर्वसामान्य जे होते यहुदी लोक त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय अत्याचार करत होते, त्या सर्वांचं बारकाईने मार्मिक वर्णन आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिसून येतं आणि ते पुस्तक वाचताना माझ्या अंगावर असे शहारे आले की एवढ्या छोट्या मुलींनी एवढं सगळं काही त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, पुस्तकाचं वाचन करणे हे खूप गरजेचं आहे कारण आपल्याला पुस्तक वाचन करताना आपण त्या काळात जातो, त्या काळातील घडलेल्या घडामोडींची माहिती आपल्याला मिळते आणि जर असं माहितीचं संकलन आपल्याकडे राहिलं तर आपण येणाऱ्या पिढीला, आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ती माहिती देऊ शकतो की अशा प्रकारे मागच्या काळामध्ये झालं होतं. त्याचं काही ना काही फायदा नक्कीच कुठं ना कुठं होतो, म्हणजे नॉलेज हा कधीच वेस्ट जात नाही, ज्ञान हे कधीच वेस्ट जात नाही आणि त्या पुस्तकाचं रेफरन्स मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी देत राहते. आणि डायरी लिहिण्याची सवय, डायरी केव्हा आपण लिहिणार, वाचन करणार, वाचन केल्याने शब्दसंपदा वाढणार, है ना. आणि खास करून आजच्या नव तरुणांना माझा हा संदेश आहे, मोबाईलमध्ये तर तुम्ही ई कंटेंट वाचत असाल पण जे हार्ड बुक आहे, पुस्तक आहे, ते पुस्तकाचं वाचन केल्याने जे समाधान आपल्याला मिळते, पुस्तकापेक्षा दुसरा कोणताही मित्र नाही असं पण सुद्धा म्हटलं जातं, तर पुस्तकाचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला खूप नॉलेज, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळतं. पुस्तकात लिहिलेले शब्द, कॉमा, मात्रा, विलांटी किंवा इंग्रजीमध्ये लिहिलेलं असेल तर स्पेलिंग, म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो आणि वाचतो आणि ते पेज जेव्हा आपण टर्न करतो, ते जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे, ते जे समाधान आहे, ते कुठंच मिळत नाही. आणि मला तर असं वाटतं की सर्वांनी आपल्या वाढदिवसाला केक कट करण्यापेक्षा एक पुस्तक खरेदी करावं, स्वतः पण वाचावं आणि कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल, आपल्याला काही आपण उपहार रूपात देण्याची इच्छा असेल तर पुस्तक जर उपहार रूपात दिलं तर ज्ञान ही संपदा आहे, ही सर आपली संपत्ती आहे. पैसा हा कधी पण संपतो मुलांनो किंवा मित्रांनो, पण ज्ञान हे कधीच संपत नाही, ते अथांग आहे आणि त्याला प्राप्त करण्याचं एकच संसाधन आहे पुस्तक. आणि ते कधी मिळेल, आपण जेव्हा आपल्यामध्ये वाचन करण्याची वृत्ती आपण लावू स्वतःला, सेल्फ डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण, स्वयं अनुशासन की नाही मी आज एक पेज वाचूनच झोपणार आहे, तर मला तरी नक्कीच वाटेल की तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच राहणार नाही.
0: तर आज राष्ट्रीय वाचन दिन आपण साजरा करत आहोत, तर मित्रांनो तुम्ही अशीच पुस्तकं वाचत राहा कारण की वाचाल तर वाचाल. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
6: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
5: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
6: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
5: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स BTEC 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: जाओ मेरी।
1: राष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत। तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत की आपल्या लिस्नर्सने कोणकोणते पुस्तकं वाचले होते आणि ते त्यांना कसे वाटले, त्या पुस्तकासंदर्भातील अनुभव सांगताय, त्यातून त्यांना काय माहिती मिळाली।
2: हॅलो नमस्कार, माझं नाव हरी सोनुने, मी गांधीयन स्टडीज या डिपार्टमेंटमध्ये रिसर्च स्कॉलर आहे। तर मी मागच्या महिन्यामध्ये गांधी वर्ल्ड सिटीजन हे एका ब्रिटिश लेखिकेने लिहिलेलं पुस्तक जिचं नाव म्युरियल लेस्टर आहे, या पुस्तकाची पार्श्वभूमी, हे पुस्तक 1945 साली म्हणजे गांधींच्या हत्येच्या 3 वर्ष आधी प्रकाशित झाले होते। तेव्हा दुसरे महायुद्ध नुकतेच संपत होते आणि जगभरात हिंसा, विनाश आणि वसाहतवाद यांचे वर्चस्व होते। अशा परिस्थितीत म्युरियल लेस्टर यांनी एका माणसाची कहाणी जगासमोर मांडली ज्याने हिंसेशिवाय साम्राज्याला आव्हान दिले होते। पुस्तकाचे शीर्षकच सर्व काही सांगते, गांधी वर्ल्ड सिटीजन। गांधीजी हे कुठल्या एका राष्ट्राचे नाही तर या पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचे होते। पुस्तक काय सांगते तर पहिली भेट आणि आश्रम जीवन म्युरियल लेस्टर 1926 साली भारतात आल्या होत्या आणि गांधीजींच्या साबरमती आश्रमात राहिल्या। त्यांनी जे पाहिले ते अद्भुत होते। एक माणूस जो खादी विणतो, स्वतः शौचालय साफ करतो, रोज अनवाणी चालतो आणि तरीही जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी तो एक आहे। लेस्टर यांनी आश्रम जीवन त्यांना खूप भावलं। त्यानंतर 1931 साली गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जेव्हा लंडनला गेले होते तर ब्रिटिश सरकारनं त्यांच्यासाठी हिल्टन हॉटेलमध्ये ऐश आरामे खोल्या आणि मोटारींचा ताफा तयार ठेवला होता, पण गांधीजींनी ते कसं नाकारलं आणि म्युरियल लेस्टर यांनी किंग्स हॉल मध्ये ईस्ट इंडियाच्या गरीब कामगार वस्तीत ते कसे राहिले, ते तिथं राहत असताना एका साध्याशा खोलीत त्यांचं वास्तव्य कसं होतं, ते सकाळी उठून फिरायला जायचे, कामगारांशी बोलायचे, मुलांशी बोलायचे, त्यांचे संवाद त्या पुस्तकामध्ये। त्यानंतर गांधीजींचं लंडनमधील कसं जीवन होतं तर ते आपल्याला या पुस्तकात बघायला भेट। किंग्स हॉलच्या मुलांनी त्यांना अंकल गांधी म्हणून त्यांचा कसा संवाद राहिला या पुस्तकाने ते सांगितलं।
1: तर आज राष्ट्रीय वाचन दिन आपण साजरा करत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच पुस्तकं वाचत राहा, कारण की वाचाल तर वाचाल। स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM।
3: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय,
4: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे।
3: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PGD डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध।
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल, आजच भेट द्या www.mgmu.ac.in
3: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259।

0: आंतरराष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत की आपल्या लिस्नर्सने कोणकोणते पुस्तकं वाचले होते आणि ते त्यांना कसे वाटले, त्या पुस्तकासंदर्भातील अनुभव सांगतायत, त्यातून त्यांना काय माहिती मिळाली.
1: मी डॉक्टर मंजुश्री लांडगे मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद या पुस्तकाची चर्चा इथे करणार आहे. मावळाई प्रकाशन शिरूर इथून हे प्रकाशित झालेलं आहे. मार्क्स फुले आंबेडकरवाद ज्याला माफुवा ही संकल्पना लेखकांनी वापरलेली आहे, शरद पाटील यांनी विकसित केली आहे. भारतीय समाजातील वर्ग शोषण, जातीय शोषण आणि सामाजिक सांस्कृतिक वर्चस्व यांचे एकत्रित विश्लेषण करण्यासाठी त्यांनी कार्ल मार्क्स, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय साधण्याचा या पुस्तकामध्ये यशस्वी असा प्रयत्न केला आहे. लेखक शरद पाटील यांच्या मते मार्क्सवाद फुले आंबेडकरवादाची गरज का आहे हे सांगताना ते मार्क्सबद्दल लिहिताना असे सांगतात की मार्क्सवाद हा आर्थिक शोषण आणि वर्ग संघर्ष समजावून सांगतो, परंतु ज्यावेळेस आपण भारतीय समाजव्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस मात्र हे विश्लेषण अपुरे असे राहते. महात्मा फुले यांच्याविषयी लिहिताना शरद पाटील असे सांगतात की फुलेवाद हा भारतीय समाजातील जो ब्राह्मण्यवाद आहे, जाती व्यवस्था आहे आणि सांस्कृतिक गुलामगिरीवरती प्रहार करतो. पुढे डॉ B.R. आंबेडकर यांच्याविषयी लिहिताना लेखक असे सांगतात की आंबेडकरवाद हा जाती निर्मूलन आणि सामाजिक लोकशाही क्रांती आणि मानवी समानतामूलक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करतो. भारतीय समाजात केवळ वर्गाचा किंवा केवळ जातीचा विचार पुरेसा नाही. या तीनही विचारप्रवाहांचे योगदान कोणत्या अर्थाने महत्वाचे आहे याविषयी बोलताना लेखक पुस्तकामध्ये म्हणतात की मार्क्सकडून आपण समाजातील आर्थिक संसाधनावर नियंत्रण करणारा जो वर्ग आहे त्याचं शोषणाच्या पद्धती तो कसा विकसित करतो याचे विश्लेषण करतो. त्यामध्ये त्यांनी वर्ग संघर्ष, भांडवलशाही, श्रमिकांचे शोषण आणि उत्पादन संबंधामध्ये जातीचे आणि वर्गाचे हितसंबंध भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये कसे विकसित झालेले आहे यावरती लेखक विवेचन करतात. फुले यांच्या संदर्भामध्ये मांडणी करताना त्यांनी एकूणच भारतीय समाजाची जी काही भूमिका समजावून सांगताना भारतीय समाजातील विषमतेचा पाया हा जाती व्यवस्थेमध्ये कसा आहे या संदर्भामध्ये त्यांचं विश्लेषण राहिलेले आहे. या पुस्तकाच्या वाचनातून चिकित्सक वाचनाची आवड निर्माण होते. हे पुस्तक वाचताना त्यातील सर्व मांडणी अंतिम सत्य म्हणून स्वीकारण्याऐवजी चिकित्सक दृष्टीने वाचणे महत्वाचे आहे. शरद पाटील यांच्या अनेक ऐतिहासिक मांडण्या या वेगवेगळ्या कारणाने चर्चेचा विषय जरी ठरला असला तरी त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि भारतीय समाजाचे विश्लेषण करण्याची चौकट ही अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे. म्हणूनच हे पुस्तक वाचणे हे गरजेचं आहे. भारतीय समाजातील एकूणच सत्ता संबंधांचे विश्लेषण करताना फुले आंबेडकर आणि मार्क्स यांच्या विचारांमधील संवाद समजावून घेणं हे महत्वाचे ठरते आणि सामाजिक न्याय, स्त्रीमुक्ती व परिवर्तनवादी राजकारणासाठी एक प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण यशस्वी प्रयत्न या पुस्तकातून होताना दिसतो.
0: तर आज राष्ट्रीय वाचन दिन आपण साजरा करत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच पुस्तकं वाचत राहा, कारण की वाचाल तर वाचाल. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

0: आपल्या इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनियरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनियरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 44.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
5: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
6: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट MGMU.ac.in. कॉल 9503 08 2913.

0: Education, Culinary Arts, Bakery and Event Management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.

0: राष्ट्रीय वाचन दिवस आज आपण साजरा करत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत की आपल्या लिस्नर्सने कोणकोणते पुस्तकं वाचले होते आणि ते त्यांना कसे वाटले, त्या पुस्तकासंदर्भातील अनुभव सांगताय, त्यातून त्यांना काय माहिती मिळाली आहे.
1: ग्रीटिंग्स, दिस इज डी जॉन चेल्लादुरई, डीन ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज फ्रॉम MGM युनिव्हर्सिटी. ग्रीटिंग्स टू ऑल द लिसनर्स ऑन द नॅशनल रीडिंग डे. वन सच रिमार्केबल वर्क इज Jean Ault's celebrated Yes Children series. I would like to introduce this book on this National Reading Day for the listeners. Jean Ault, a French author, brought out a series of 6-volume fiction. It's a historical fiction called Earth's Children series. That set of books transports the readers nearly 30,000 years into the prehistoric world of Ice Age Europe. The series consists of 6 books. The first of it is The Clan of the Cave Bear, brought out in 1980. Then The Valley of Horses, 82. Mammoth Hunters, 85. The Plains of Passage, 1990. The Shelters of Stone, in 2002, and the last of the series, The Land of Painted Caves, in 2011. Through the life and adventures of its heroine, Ayla, the author creates an immersive narrative that combines archaeological research, anthropology, human evolution, ecology, and a wonderful, captivating storytelling. The central character Ayla belongs to an ethnic community called Cro-Magnon, loses her family in an earthquake, and is adopted by another clan of Neanderthals known as the Clan. From the very beginning, Ayla is portrayed as intelligent, curious, resilient, and innovative. Her struggle to belong in a society different from her own forms the emotional core of the first novel. As the series progresses, Ayla grows into a healer, inventor, explorer, bridge builder between cultures. Through her journey, readers witness the emergence of human creativity, communication, technology, social organization, and spiritual consciousness. One of the greatest strengths of the Earth Children series is its extraordinary world building. The author spent years of researching prehistoric life, studying archaeological findings, ancient tools, medicinal plants, animal behavior, cave art, and migration patterns. As a result, readers gain fascinating insights into how early humans may have lived, hunted, communicated, and survived. The descriptions of landscape, seasonal changes, caves, rivers, and wildlife are vivid in great details, creating an almost cinematic reading experience. The series is also an exploration of innovation and human progress. The central character Ayla is often depicted discovering and improving techniques that transform daily life, whether healing with medicinal herbs, developing new hunting methods, domesticating animals, creating tools. She embodies the human capacity for creativity and adaptation. These themes resonate strongly with modern readers because they remind us that civilization itself is built upon curiosity, experimentation, and learning. Another notable feature of the series is that its treatment of cultural diversity and human relationship is amazing. The interaction between Neanderthals and Cro-Magnons raises profound questions about prejudice, inclusion, identity, and coexistence. Ayla, the central character, frequently challenges social norms and gender stereotypes, making her a compelling protagonist for contemporary audiences. Her determination to overcome discrimination and pursue knowledge reflects values that remain relevant even today. Friends, this is one book every reader must go through if at all they would like to entertain themselves with a good reading, and in the meantime orient themselves to anthropology, prehistoric human civilization. I wish all of you good luck. May the coming year be a year of reading for all of us.
0: तर आज राष्ट्रीय वाचन दिन आपण साजरा करत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच पुस्तकं वाचत रहा, कारण की वाचाल तर वाचाल. Stay tuned on MGM 90.8 FM.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
4: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
4: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
5: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
6: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
5: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला, आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
6: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
5: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
4: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स बीटेक 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बी ए ऑनर्स इन इंग्लिश एम ए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जपानीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 or 9371714259

0: इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
1: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
0: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
1: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
0: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 78 44.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503 08 2913.

0: कुछ लोगों का धंधा हुआ है
1: क्या
0: मंदिर में जो

0: Master tomorrow's tech today, not Sunday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at NGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
1: NGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join NGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
2: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
3: बारावी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि पदवी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
2: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. To visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-9429.
2: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
6: कारण थिअरी तर सगळे शिकवतात, पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
5: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
6: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
5: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
1: एडमिशन ओपन. MGM यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IoT, साइबर सिक्योरिटी इंक्लूडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, VLSI डिजाइन एंड टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, रोबोटिक्स एंड ऑटोमेशन. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus in Sixirko, Chhatrapati Sambhajinagar.
7: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपण इंग्लिश फ्रेंच जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक संस्कृत मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय
1: तर मग एमजीएम युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे
0: अवेलेबल कोर्सेस बी ए ऑनर्स इन इंग्लिश एम ए इन इंग्लिश मराठी हिंदी उर्दू अँड संस्कृत पीजी डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जॅपनीज पर्शियन अँड ट्रान्सलेशन यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध
1: लिमिटेड सीट्स अवेलेबल आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245 9665353515 or 9371714259

दिल बन गया, ये साला मैं तो सा बन गया, टेंशन साला मैं